0: आद बागा मी होंगे अख हो दुगे फानु गे वाह का खले गे फानु किया दिवाश ऐ वेली फर बद तव गावा एकले गे फानु गे कौम गे मी हुन्ना एकले गे फानु इंदार खुर बिहिंदे एकले गे फानु गे कुरिनाई एकले गे फानु गे फहुं इंदार खुरवा रसूलुं वनी इस्वे गुस्फाकं कशवरे त्यबै मी हूँ अल्लाह मेनवी अलुकन नुकुरा हुशमे हम कशवरु बोडुवेगिंवा दुहेगे अजाबा मेदु त्यबै मी हूँगे मच्च अहुरिम बिरुगन्नमे
1: قالوا أجئتنا